yelg erche zig samo gngli sam ye yadari da song sero zig kne tnabar ye yadari yeli molam zig yon ये कासगे गजग हाबजग वताचिये यानारी ये लिसके गजग माबजग मोनिये यानारी ये शिनावाजग जमो मासमये da gong sar ta zagur gur ye tan bar ye ya la ri ye di mo da ma zagur yo na